0: It's hot. 98.3
1: Mirchi. It's hot.
0: Ghana Indie Top 10.
2: Kanika ke saath on Mirchi.
3: हो चुप कर लंघ जावे कोल दी तू संघ जावे को तकनी च तेरे रंग विच रंग जावे लो